0: आता वेंकटेश्वराची ओळख करूंक फुडें आपयता सालू वेसाई स्कुलान धावेन शिक्षा रतन आर भट हाका.
1: सर्वांक नमस्कार. आयचे तिनी उलोवपी जावन आसा वेंकटेश बाब नायक. ते पुडारांत भुरग्याले साहित्य हे विशयचेरी उलयतल. वेंकटेश नायक मंगळूरचे विश्वविद्यानिलय कॉलेजांतू स्नातकोत्तर वाणिज्य विभागाचे उपन्यासक जावन आसा. तांणी बरयलेले सात पुस्तक हे आसात चिगुरू कन्नड कविता संग्रह, वाटे वयले रगत कोंकणी कविता संग्रह, बेंजल आनी बालकृष्ण कोंकणी अनुवाद, रक्तवर्णे कोंकणी अनुवाद, रिच्युअल्स ऑफ रिमेंब्रन्स पैना साहित्य, सीड्स ऑफ चेंज उद्यमाच्यो कणयो, सबल्टन रेझॉनन्स प्रबंध. तांकां कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमी प्रशस्ती, गोंय कोंकणी साहित्य अकादमी धांवनू सर्वोत्कृश्ट साहित्य पुरस्कार पाव जाला. तशेची साहित्य अकादमी दिल्ली धांवन युएस साहित्य पैना अनुदान मेळ्ळा.
2: आमी सांगले आयकल्यानंतर जाल्यार आमी ओडोडले जाताले हांव, कित्याक म्हणून आमकां सगळे आयतारा दोतोन आसा, ताज्या उपरांत शिबिरां आसात, ताज्या उपरांत रजेचें शिबीर आसा, म्हयनाळी मांची आसा. ताकाच म्हळ्यार हांवें मानसोबाण म्हळ्यार कोंकणीचें बेतलेम सर सक्ती हांगासर आसात. कोंकणी साहित्य अकादमी म्हळ्यार वातिकान तातूंत पापसाहेब बदलात आनी अरुली बदलात. आतांचो पापसाहेब बरो आसा, सो फायदो जोडा अकादमीचो. कितें आसूं दी, आतां तुमी तुमचेंच करचें. हांवें सांगलां 2036 असल्या एका हँडबिलांत वा बोर्डांत वा फ्लॅक्सर तुमचें नांव येजें, तुमचे फोटो समेत येजे. त्या खातीर तुमकां हांवें विसरून काडली भुरगीं. तुमी हांगासर आयल्यांत तर जाल्यार तुमच्या इस्कलाच्यानी धाडल्यान वा कोणें धाडल्यांत. आतां वेंकटेश सराक आयकया.
3: अल्विन सराक थँक्स सांगता, चेडवांक एक पंत वॉर्म अप करून दिलो. लायक हांव उलोवचे सूर करचें पुडे एक दोन तीन नांव तुमगेलां दिता. कितले जाणांक नरुटो गोत आसा? येस, व्हेरी गूड. नरुटो, वन पीस, देन डेमॉन स्लेयर, डिमॉन स्लेयर. येस, थँक्यू फॉर करेक्टींग मी, थँक्यू. येस, म्हाका दिलेलो विशय कोंकणी विशयांत तूं फुडारांत तूं बाल साहित्याचे आयाम. हांव तुमगेले मुखारी काणी सांगचें काय ना, कवीत कशी बरोवची म्हूण सांगचें काय ना, म्हळ्यार एक समथींग सिरियस. सिरियस म्हणून हॉस्पिटला विशय कांय न्हय. इन फ्युचर ऑर फुडारांत तूं ऑर भविश्यांत तूं बाल साहित्य कोंकणी साहित्यान संबंद भावनू कशी आसूं का ताजे म्हाका निदर्शन मेळ्ळें. सुरवेक आसलेक कोंकणी कार्यक्षेत्र निर्माण करून दिलेले, तशीची कोंकणी सेवेक सगळें जीवन समर्पण केलेले एरिक ओझेरियो हांगेले चैतन्याक विनम्र जावन प्रणाम करतची. थोडे विशय तुमगेले मुखार दवरच्याक हांव विचार पावता. भास म्हळ्ळेले एक समाजाची ज्ञापक शक्ती. ज्ञापक शक्ती म्हळ्यार आमी कसो उलयतांचे हाजी ते भास आशिल्ले निमित आमी मेसांची. एक भाशेची संस्कृती, परंपरा, बौद्धिकता, मौल्य, त्या देखून सकळ भास जिवंत आस आनी आमी जिवंत आसची. चेडवांक गेले साहित्य म्हणचे ते ब्यासेचे एक मोगाळ हांस आशिल्ले वरी. चेडवांक वाजूच अभ्यासू वाडोवचे मात्र न्हय, तांगेली कल्पना, संवेदना, मूलभूत मानवीय गूण रूप करचे आनी हात दवरून चलासूचे शक्ती ते साहित्याक आस. कोंकणी भाशेंत आसले सांस्कृतीक परंपराचे भाशेक बाल साहित्याचे फुडार म्हणचे फकत एक साहित्याचे विशय मात्र न्हय, ते भास वरोवचे आनी विकासाचो प्रश्नय जावन आसा. चेडवाले प्रपंचू आतां बदल जाता आस. तंत्रज्ञान तांगेले दिनचरींत वंट जावन गेला. तांगेले खेळू, चिंतन, मनोरंजन अशे सकळ बदलाव आयला. मोबायल स्क्रीन, एनिमेटेड काणी, व्हिडिओ गेम्स, सामाजीक माध्यम हाजे संघात आमी आजी वाडच्याक प्रारंभ केला. सरान सांगले वरी आमकां मस्ती ना काय फेसबूक म्हळ्यार फेमिलियर आसा, म्हळ्यार आमगेले संबंद कशी डिफायन ऑर व्याख्यान ऑर रिडिफायन जात म्हळ्यार कोणें म्हाका फेसबुकांत कसो रिक्वेस्ट पटयत, वीच रिक्वेस्ट वी कॅन सेंड इन फेसबूक, इट्स अ फ्रेंड रिक्वेस्ट. तो तुमगेले टिचर जावन अशा पुरो, लॅक्चरर जावन अशा पुरो, हावस जावन अशा पुरो, बापूस जावन अशा पुरो, तुमी फेसबुकार कसो पटयत, वॉट यू कॅन क्लिक ऑन, इट्स अ फ्रेंड रिक्वेस्ट. सो घरकडे आनू अम्मा भाऊ भयणी फेसबुकार आमी पुराय फ्रेंड्स. इंस्टाग्रामांत तो फॉलोवर्स, युट्यूबांत तो सब्सक्रायबर्स. सो द रिलेशनशिप्स आर सब्जेक्टेड फॉर रायट अगेन रिडिफिनेशन. सुरवेक पळोवंक गेल्यार अंश म्हळ्यार मनोवैज्ञानीक आनी बौद्धीक बदलाव. 8, 9, 10 वर्सां चेडवांक चिंतना चड जावन चिंतनापूर्ण, विश्लेशणात्मक, क्रिटिकल, ताजे तांगेले वाजूच्या विशयांत मनोरंजन, संगात, अर्थपूर्णता, नैतिकता, तार्किकता सोदी तांची स्वल्प टेक्निकल वर्ड्स असा बट तुम्ही अट्टाचे नव्वाचे आणि दांचे क्लासा चेडूं दुखून तुमकां हे समजत म्हणावं लागता. पुढारान तू चेडूं वांगेलं कोंकणी बाल साहित्य तांकां प्रश्न करच्याक चिंतूक आणि नवो विचार शिकच्याक अवकाश करून दिवं का म्हणल्यार अशी कहाणी पावना बदलाक तांतू गूंड चिंतपाचे विषय वस्तू मौल्याधारित संदेश आणि जीवनाक सीधा स्पर्श करता जाल्यार अनुभव तांतू मेळका. मुखावेलाया म्हळ्यार विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित कथा वस्तू. आता मी जीवन काडचे कशें म्हळ्यार आमगेले उठो अशे आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक सायन्स अंतरिक्ष संशोधन जीवशास्त्राचे आविष्कार परिसर संरक्षण या सगळ्यांतूय आमकां उत्साह आसुका. तशें जावन कोंकणी चेडूवाले ऑर भुरग्यां साहित्याचे एक नवे ज्ञानलोक आरंभ करक जाला आनी हे सकड विशय तांतू आसूंक जाला. हे सकड आमी उलयतना बरें विज्ञान तंत्रज्ञान आनी सकड सांगतना आमी आपास आमगेले मूल जाल्यार तसले लोकवेद आनी परंपरा विसरच्याक नज. कोंकणी भाशेंत तशे लोकवेद काणयो आमगेले परब आमगेले फेस्त आमगेले कारवी लोक असले तांगेले समुद्र जीवन अशा पुरो जवो खंयचे एक समुदायाचे समग्र कोंकणी समुदायाचे स्थळीय वृत्ती अशा पुरो कौटुंबीक संप्रदाय अशा पुरो हे सकड साहित्यांतू नवे रितीन येवक जाला. हे परंपरा नवे पिळगीक पावक जाला. पोरणी काणी पुनर्रचन करक पडला. नवी भास नवी शैली आनी नवे उपकरणाचे सहकारान हे मुखारी मांडोवक पडला. मुखारी दृश्य माध्यमांतू चरण वांगेले वाजूज वणटेन तूं प्रभाव करचे. चित्रपुस्तक कॉमिक काणयो ग्राफिक्स नवलिका एनिमेटेड रुपांतर आतां सुरवेक तुमगेल्या निमगेले तुमकां कितले नाका विक्रम बेताळाल काणी गोत आसा दोन तीन मेळ्ळें. हांव सुरेक निमगेलेलो नरुटो कितले जाणांक गोत आसा येस मेजॉरिटी. नरुटो खंयचो ओरिजीन ऑफ जपान. जपानाचे नरुटोल काणी मंगळूरचे शक्तीनगरांत बशिल्ले चेडवांक गोत आसा. कारण कसं जालें पुढे चेडवांक आमकां आमी सांगनासतना आमकां चंदा मामा असले काणी पुस्तक आशिल्ले मागीर मुखार सून कार्टून नेटवर्क आयले आतां एनिमे जाला आनी तुमी आतां कसं म्हणलें पळय आतां ना पुराय ते पुराय एनिमे मुखांतर तुमकां रीच जाला. कितलीय दूर दूर आसचें जाल्यार जपान चायनाचे प्रमुख व्यक्तित्वाचे काणयो तुमकां लागी जाला जाल्यार आमगेलेची संप्रदायाचे आमगेलेची मालगडेले आमगेले संस्कृतीचे काणयो आमी आजी कसल्याक एनिमे मुखांतर दिवच्याक नज्ज असल प्रश्न आमगेले मुखार आसा. हे चेडवान वाजो कजाल साहित्य हे मात्र जबाबदारी तुमकां ना तुमी बरोच तसल जबाबदारी आसा. भविश्यांत आवश्यकता आसचे तुमी बरयलेले साहित्य चेडवांक तांगेले अभिप्राय मंडन करच्याक ताकत आसा. आतां तुमकां कसं मनां दिसता ते तुमी आरामेर बरोवीत तांगेले अनुभव वर्णन करची शक्ती आसा. तांकां सूक्त वेदीक म्हणारे असले संमेलन चलता गेल्यारी नवे कथनाधार खंडीत जावन निर्माण जाता. शाळेंत ऑलरेडी सरान सांगले तुमगेले नोटीस बोर्ड आसा शाळेंत पत्रिका आसा तुमगेले फिगर जेंतूय पत्रिका आसा एन्युअल बुक्स आसा आनी तूं सकड सक्रीय जावन तुमी बरोवच्याक प्रयत्न करायची आनी तुमकां आमी हे प्रायर आमी कसो आयकता की चॅट जीपीटी कोत आसना चॅट जीपीटी डीप सीक रायट जेमनाय सो हे पुरे तुमगेले जनरेशनाचे सो सकाळी इतले सांगले कसं कसं नव येता ताजे उठून भिवू नुकांची सांगतांची हे प्रय नव आहे नका नका नका म्हणून बट तुमकां मुखार सून भविश्याक त्यांचे अशें साहित्य म्हळ्यार बरें काणी न्हय कवित न्हय ऑर कादंबरी ऑर नवलिका न्हय ते समाजीक जागृती आनी मौल्य वडोवचे उपकरणय जावन आसा. आमी कसं साहित्य आजी वाजुका ऑर कसं साहित्य निर्माण करका म्हळ्यार तांतू आमगेले समाजीक जागृती. आतां हांव सांगले हे सकड टॅक्नॉलॉजिकल नवनवे विशय येता आसा तंत्रज्ञान नवनवे काणयो नवनवे पात्र कितलीय दूर आशिल्ले जपानाचे चायनाचे व्यक्ती आमकां आदर्श जातना हाची उठूची आमगेले स्नेह संबंद ऑर स्पर्धात्मकता तशी ऑनलायन सुरक्षता म्हणल्यार आमी चड यूज करचे मोबायल वय त्या मोबायलाक संबंद पावन आज कितलीय सायबर क्रायम्स चड जाता आसा त्या देखून आमी किशी वापरका कितले वापरका म्हणल्यार परिज्ञानूय तुमकां आसूं ते तुमी खंडीत आसा कसं जाल्यार म्हणल्यार तुमी अट्टाचे नवाचे आनी दांचे एक परिपूर्णता ऑर परिपक्व जाल्यार तसले प्राय आखेर करचे पुढे चेडवांगेर साहित्याचे अत्यंत प्रमुख अंश म्हणल्यार भाशेचे संरक्षणा चेडवां तुमी आज हे भास उलयली जाल्यार आज हे भास वरयली जाल्यार ऑर भास भरयली जाल्यार मुखार सून आमकां 2047 ऑर आमी कसं विकसीत भारत म्हणटा की म्हणल्यार भारताक येताना 100 वर्स जातकी कोंकणीक कसलेय भंय आसना कसले म्हणल्यार आज असल कार्यक्रम म्हणून जाता आसा. तांकां सरळ सुलभ आनी हास्यभरीत संभाशणां शैलीच्यो काणी मेळकां. स्थळीय भाशेंतुले आज आमी कोंकणी संसार म्हणटना तांतू सुमार बोली आसा, सुमार संप्रदाय आसा, सुमार संस्कृती आसा. हे सगळे आमी समजून घेवका. हांगा पळयल्यारी कोंकणी चेडवांगले फुडाराचे परंपरा नवीनताचे संधी काळ हो. एक दिकान पोरणी काणी आसा, कविता आसा, अनेक दिकान नवे कल्पनेचे पाकां आसात. ह्या दोन मेळोनू चेडवांक समग्र उजवाड दिवचे साहित्य उदेवका. कोंकणी भाशेचे समृद्ध सांस्कृतिक मिती आनी तंत्रज्ञानाचे नवे अवकाशाचे मदेंतुले संयोजना चेडवांक भविष्य होडवाट निर्माण करच्याक साध्य आसा. चेडवांक कोंकणी भाशेंतू समृद्ध आधुनिक मौल्यपूर्ण साहित्य मेळ्ळारी तांणी फक्त साहित्य वाचपी लोक मात्र न्हय, तांणी पायचे कोंकणी संस्कृतीचे जबाबदारी घेतिले पिळगे जतांची. म्हाका भारी संतोष कसो जालो म्हणा, आज ह्या वेदिकेरीची तिनी इ बूक उक्तावण जाले. ओट्टू तांणी सांगिल्ले संख्ये प्रकार 15 पुस्तक अशी कोंकणीत मस्त पुस्तक आसा. असले अकाडमी और कविता ट्रस्ट असले और कोंकणी साहित्य अकाडमीन अर्थाची काळे भंगार म्हणले एक कादंबरी समेत हाडला. सो हांव सुरेखळेल नाव आज तुम्ही कसं सांगला की अनेक एक वर्सान दोन वर्सान म्हणतना जपान चायना सोण आमगेले जालेले एनिमी मुखांतर तुमकां ते पावका. आनी हांव न्हय आनी मुखार कोणें तुमकां निमगेल्यारी तुमी नरुटो बदलाक वंगाशिले पोरणी काणीचे और काव्यांतुले कथा वस्तूचे म्हणतना तुमी हात उबार का असले जातले म्हणले तसले खंडीत म्हाकास अवकाश दिला तसले मिठाकण अकाडमी तशीची मांडसोबाण तशी संचालक हांक सगळ्यांक नमस्कार करताची. आमी गेल दोन उतर संपयता. देव बरें करू.
2: देव बरें करू सर. वेंकटेश सर तो युनिवर्सिटी कॉलेजींत लेक्चरर जावन आसा. फेलसी बाय ओके तांणी बोवापूर बायन रितीन सांगलें. आज वितोरी बाबान वा रोनी बाबान तुमच्या लागीं सांगलां. हांगा येता आसतना तुमकां काले हाडूंक सांगलां. गोळी भजे, काले पिझ्झा, के एफ सी, 10 कोंकणी शब्द नेंगी. 10 शब्द म्हण नाकात, 10 कोंकणी शब्द. आतां आमच्या तोंडांत आसचें कोंकणी उलयल्यार. तोंडांत आसूं एक शब्द खंयचो? तुमी सर्वीस दिलें, आवट गेलो, ते जाल्यार उरले त्या सर्वीस दिल्या काले म्हणटात. तुमी क्रिकेट खेळूंक गेल्यात नेक्स्ट वचून तुमच्या लागीं सगळो हार बार आसा, एकच बॉलान आवट जाला, ते जाल्यार काले म्हणटात उरले टीम मेट. तुमकां आमच्या तोंडांत आसचें एकच फेलसीबायचें काणी येत आयलें. दोन पटी आयलें तें आजी एक कालें जालें, आजी एक कालें गेलें पासकून मारलें न्हय गे, दोगां आजयेंगी काडलें. ओके आतां मुखार आसा वितोरी बाब. वितोरी बाब सरल्यार कालें. वितोरी बाब म्हणटा हांव आमी काल म्हणटा हांव तो मारूंक येता म्हाका. हांवूं तो मेलो. आतां हांव आल्वीन. मेल्या उपरांत हांव आल्वीन गे मोडे. मोडे म्हणलो एक शब्द पळया. मोडे म्हणलो शब्द. इट मे बी नाउन, इट मे बी एजेक्टीव. कोयली सेंच्युरी मारली. मोडे साहेबा कालें खेळ्ळो, एकच बॉलान आवट जालो. मोडे साहेबा लगाड काडले. सो एक वर्ड दुसरे दुसऱ्या सांगता न्ही, दुसरे दुसरे विशय तुमी गलयत. आज हांवें सांगलें तुमकां ना कुशेन येवंक पुरो. तुमी सांजेर वेता आसतना कुशेन वचाचे. हांगासर गिमे शिबीर जातात, ना कुशेन येतात भुरगीं. मागीर वेता आसतना कुशेन वेतात. तुमी शाईन जायचे तुमच्या तुमच्या इस्कलांनी, तुमच्या तुमच्या वाड्यान, तुमच्या तुमच्या फ्रिगजांनी. आतां वेंकटेश सरान म्हळें जपानसो नरोटो हांगासर येता. आमचे मॅन पळया, मॅन तुमकां सुपर मॅन कोत्ता गे. आ सुपर मॅनाची स्पेशलिटी घालें. आ फ्लाईंग तुम्ही ऑब्झर्व करू ना. तुम्ही वॉच मात केले. ताणे पॅन्ट केल्या उपरांत चड्डी घालची. तुम्ही चड्डी केल्या उपरांत पॅन्ट घालची. सो मने सुपर मॅन तुमकां गुत्ता, स्पायडर मॅन गुत्तामू, आ फॅन्टम गुत्तामू, ही मॅन गुत्तामू, हनुमान गुत्ता गे. आमचे आमचे बाळपणाचे हनुमान वेंकटेश सर. आमी बरो पार्लेजी खावन जो वयर आयल्या. ही भुरगीं जल्मताना 5G. ओके फादराबान तुमकां म्हळे झेनझी म्हूण. झेनझी न्ही तुमी. तुमी खंयचे जनरेशन गुत्ताय तुमकां? आ एकल्यान कोणें सांगलें खंयची जनरेशन? आल्फा. 2020 उपरांतलें, 2015 उपरांतलें आल्फा, आल्फा जनरेशन्स. सो तुमी घरा कोंकणी पत्रां येतात, पिन्न तुमी काडा, पिन्न तुमी काडा. मोबायलाक लॉकाचे पिन्न गुत्तागी ना, मम्माचे पिन्न गुत्तागी ना. तुमकां खंयचे खंयचे हायड करचे गुत्तागी ना, खंयच्या सायटीक वचून कालें पळयचें म्हूण गुत्तागी ना, खंयचे विशय दुसऱ्यांक फॉरवर्ड करचे म्हूण गुत्तागी ना, खंयची डिलीट करचे म्हूण गुत्तागी ना, डिलीट हिस्ट्री पळोवन गुत्तागी ना. बूक काण गेल्यार मोबायलाक कोणी चार्ज करचे म्हूण ना, मोबायल चार्ज करचे म्हूण ना, तें रिचार्ज करचे म्हूण ना, मोबायल भायर पडले म्हूण न्हू कांय टेन्शन. हें सगळें बूक काण गेल्यार ना. बूक तुमी नितना वरयेत, काकसाकी वरयेत. मोस्ट ऑफ यू वॉच द मोबायल एट वॉशरूम, रायट? नो म्हळ्यार वयल्यान देव पळयता, स्वामीन वयल्यान देव पळयता.
4: बूक वरून आसा बूक खंयी वरून आसा शॉर्ट नोट करा दोज आर इन टेंथ यू ऑल आर फेसिंग द पब्लीक एग्जाम फोर मार्केचे क्वेश्चन आसात लंब स्क्रिप्ट बरयचे पडटा तुमकां सो ट्राय टू राइट लॉंग आन्सर कोण बरयता पळय तो प्रोलॉंग शाईन जाता फेलिसिबायन म्हळें काणयो आयकत आसतना एक जॉग्रफी क्लास दोंगर म्हळ्यार कालें पर्वत म्हळ्यार कालें कण म्हळ्यार कालें रान म्हळ्यार कालें हें सगळें येता सो आमकां तेगांक हांगासर रावक आसतिला तुमच्या लागीं मेळचेच एक वरती खुशी ओडूल वेळ जाल्लो आतां वेळ उरोवंक हांव प्रयत्न करता सो बी द बिंदास गायस खालें करा कुशेन करा खंयचें नोव येता पळय काण घ्या वापरा कोण खालें म्हणून दी खालें करा पूण एका परिधी भितर रावा आनी उडास दवरा आमी माणसोपणाची भुरगीं आमी कोणाची भुरगीं माणसोपणाची भुरगीं कितेंय करा पूण तुमी एक नातला एक दीस ह्या वेदीचेर ह्या हॉलांत असल्या वेदीचेर वा उक्त्या वेदीचेर तुमी खंडीत येजे एक दीस तुमचे फोटो म्हाका फ्लॅक्सर पळयजे तुमी शाईन जाल्लें पळयजे तुमी तुमच्या इस्कॉलांत तुमच्या क्लासींत तुमच्या वाड्यांत तुमच्या फिरगेजेंत उरल्या भुरग्यांच्या की वयर जे कितें म्हणटात आर यू विथ मी येस तुमकां समेस्तांक देव बरें करूं आमकां तेगांक अवकाश करून दिल्ल्या माणसोपणाक मिटकण अकाडमी आनी भितर विशेष रितीन सगळीं तकली आटोवन भितर बाबान मातारो जावन सगळो सगळो ते अर्ली पुरा कार्यक्रम आनी चार केस उरल्या ताचे तेय जातले ताणें मस्त तकली आटयला विशेष आभार मानता हांव भितर बाब थँक्यू वेरी मच देव बरें करूं
0: बोवा पुरबायान सर्त सांबाळल्या आनी प्रबंध मंडन केल्ल्या वेदी वयल्या सैऱ्यांक आनी कार्याल भाग घेतिल्ल्या सर्व भुरग्यांक परबी पटयता.

0: आतां वेंकटेश सराची वळख करूंक फुडें आपयता सालू वेसाई स्कुलान धावें शिक्षा रतन आर भट हाका.
1: सर्वांक नमस्कार. आयचे तिनी उलोवपी जावन आसा वेंकटेश बाब नायक. ते पुडारांत भुरग्याले साहित्य हे विशयचेरी उलयतल. वेंकटेश नायक मंगलूरचे विश्वविद्यानिलय कॉलेजांतू स्नातकोत्तर वाणिज्य विभागाचे उपन्यासक जावन आसा. तांणी बरयलेले 7 पुस्तक हे आसात चिगुरु कन्नड कविता संग्रह, वाटे वयले रगत कोंकणी कविता संग्रह, बेंजल आनी बालकृष्ण कोंकणी अनुवाद, रक्तवर्णे कोंकणी अनुवाद, रिच्युअल्स ऑफ रिमेंब्रन्स पैना साहित्य, सीड्स ऑफ चेंज उद्यमाच्यो कणयो, सबल्टन रेझॉनन्स प्रबंध. तांकां कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमी प्रशस्ती, गोंय कोंकणी साहित्य अकादमी धांवनू सर्वोत्कृश्ट साहित्य पुरस्कार पावजला. तशेची साहित्य अकादमी